श्रोता बंधु आपण मानको अनेक अनेक धन्यवाद जी आपण माने हमरो कार्यक्रम नियमित सुनछंती नियमित एसएमएस करछंती एवं ठीर सारा भलो पाइबा देउछंती सेति पई अंतररु आपण मानको अनेक अनेक धन्यवाद।

0: कहिले हे पुण्यरिक दळायन
1: हे महाप्रभु
0: हे पद्म पलाशलोच नारायण मोर दुर्दंड दंड खंडन कर
1: ठीक
0: कार खंडन करिथिले
1: कवि
0: एठी कहिले खंड।